तू बिसर तू तनी देले एक तू दिगर को नहीं तू दाना तू बिना मैं विचार क्या करी नामे चे स्वामी बख्शंद तू हर।

जाता भर न सको जैसा तू है सचे रखो पारा तुल थाड़ो स्वामी नानक सुमारा राम करी मल्ला पंजवा तू धना तू अचल तू ही तू जात मेरी पाती तू डोल कद डोले नाही ताम कैसी ताती एक तू ही एक तू राया तो कृपा ते सुख पाया।